गावे को गुण वडियाई चार, गावे को विद्या विख विचार, गावे को साज करे तनखे, गावे को जी लय फिर दे, गावे को जापे दिसे दूर, गावे को वेखे हादरा दूर, कथना कथी ना आवे तोट, कथ कथ कथी कोटी कोट कोट, देंदा दे लेंदे थक पाहे, जुगा जुगंतर खाई खाए, हुक्मी हुक्म चलाए राव, नानक विकसै वे परवा, साचा साहेब साच ना।

नानक ते मुख उजले केती छुट्टी नाल जिन्नी नाम ते आया गए मसक्कत घाल नानक